0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM विद्यापीठ गीत अत्तर दीप।

0: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो आणि आज आहे फ्रायडे यानी की फ्रायडे फिल्टर डे कारण की आजची सकाळ थोडी खास आहे आणि आता बोला यार शुक्रवार आला की मनाचं टेन्शन कमी होतं का नाही बरोबर ना जुनो काही ऑफिसचं बॅग भरून आपण सुट्टीसाठी बाहेर पडतोय पण खरं सांगू का हे सगळं मेल्स मीटिंग्स टार्गेट यांच्यामध्ये ना तर एक मी टाईम हवाच आणि तो मी टाईम आहे ही सकाळची 2 मिनिटं जी आपण एकत्र घालवतोय चहा समोर रेडिओ ऑन आणि मी म्हणजे तुमचा आरजे अदनान तुमच्यासोबत तुमचा फ्रायडे एकदम गुडविल करायला आज सकाळची हवा पण जरा वेगळीच वाटते एक्स्ट्रा फ्रेश कारण वीकेंड फक्त समोर उभा आहे मग चला करा डोळे बंद घ्या एक खोल श्वास आणि स्वतःला सांगा आजचा दिवस माझा आहे वर्क प्रेशर जरी असेल तरी मूड एकदम कूल ठेवायचा तर मंडळी पुढच्या काही मिनिटात आपण ऐकणार आहोत फ्रायडे स्पेशल गाणी आणि भन्नाट गप्पा गोष्टी आणि हो एक फ्रायडेचा किस्सा देखील तेव्हा सोबत राहा कारण की मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट आरजे अदनान तुमच्यासोबत तुमची मॉर्निंग गुड करायला सो गुड वॉली मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर
1: Only on MGM 90.8 FM.

नमस्कार अदनान, तुमच्या सोबत आहे इन द शो ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आज आहे 4 ऑगस्ट सोमवार. तर आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, तर इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1854 मध्ये जपानच्या जहाजातून अधिकृतपणे हिनोमारा ध्वज वापरण्यास सुरुवात झाली होती. यानंतर 1914 ला पहिले महायुद्ध जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तराबद्दल युनायटेड किंगडमने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. यानंतर 1924 ला सोव्हिएत युनियन व मेक्सिकोमध्ये राजनैतिक संबंध स्थापित झाले. 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्रातर्फे अप्सरा ही भारताची 6वी अणुभट्टी कार्यान्वित झाली. 1993 राजेंद्र खंडेलवाल या पुण्याचे अपंग परंतु जिद्दी साहसी वीराने समुद्र सपाटीपासून 18,383 फुटांवर असलेली खारदुंग ही खिंड आपल्या 4 सहकाऱ्यांसह स्कूटरवरून पार केली. त्यांच्या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. 2001 मरणोत्तर त्वचा दान करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू झाली. आणि 2007 आजच्या दिवशी नासाचे फिनिक्स हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले. तर हे होतं आजच्या दिवसाचं छोटं पण महत्त्वाचं दिनविशेष. असे आज एंटरटेनमेंट आणि इन्फरटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनानचा शो. All is well, RJ Adnan, come on, you show freshness, light radio, come flow on MGM 90.

0: भेटना यांच्या चिंते पासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल।

0: काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर।
2: Wondering what's next?
3: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
2: where innovation meets excellence. Admissions are open
3: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
2: across diverse fields from engineering and AI to law.
3: Apply now at www.mgmu.ac.in
2: or call 906761-2000.
1: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9972650422 8668402680 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

तुम्हाला माहिती आहे का की 90च्या दशकातील जंगल बुक या सर्वाधिक लोकप्रिय शोचे नाव आणि टायटल सॉन्ग जेव्हा दूरदर्शनला दाखवण्यात आले तेव्हा टायटल सॉन्ग मधील जंगल जंगल बात चली है या गाण्यातील एक शब्द म्हणजे चड्डी पहन के फूल खिला है। हा शब्द चॅनल ने काढण्याची इच्छा दाखवली बट गीतकार मागे फिरायला तयार नव्हते। त्यांचं म्हणणं होते की हा शब्द आम्ही काढू शकत नाही। शेवटी कोणताच पर्याय उरला नसल्यामुळे गाणं हे आहे तसंच प्रदर्शित झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुलजार यांनी हे गाणं लिहिलेलं होतं आणि जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या सर्वांच्या तोंडावर हे गाणं आहे। आणि या गाण्यासोबत आपल्या लहानपणीची असंख्य गोड आठवणी आहेत स्पेशली दूरदर्शनच्या त्या काळातील। सो असं हे गाणं होतं। स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM साथ आहे तो बा

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली आणि आता दिवसाचा थोडासा थकवा बाजूला ठेवायची वेळ झाली आहे। काही लोकांचा आजचा दिवस भन्नाट गेला असेल आणि काहींचा कधी एकदा हा दिवस संपतो असा गेला असेल, पण आता पुढचे 2 तास फक्त तुमच्यासाठी। आणि मित्रांनो, दिवस किती चांगला गेला यापेक्षा दिवसाच्या शेवटी आपण किती शांत आहोत हे जास्त महत्त्वाचं। तर स्माईल करा, व्हॉल्यूम थोडासा वाढवा आणि तयार व्हा, कारण की इव्हिनिंग शो सुरू झालाय विथ आर जे भूषण ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम। साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वरती मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णांचा जन्म, मध्यरात्रीचा उत्सव, मंदिरातली रोषणाई, भजन आणि सगळीकडे गोविंदा आला रे आला. पण कृष्णांच्या गोष्टींकडे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता त्यातून मिळणारे लाईफ लेसन्स बघितले तर एक गोष्ट जाणवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत डोकं आणि योग्य निर्णय खूप काही बदलू शकतो. आणि हो, कृष्णाच्या बर्थडेला माखन खाण्याचं कारण मिळालं तर ते आपण नक्कीच सोडणार नाही. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, कृष्ण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बासरी, मोरपीस, माखन आणि गोकुळ. पण महाभारतातला कृष्ण थोडा वेगळा आहे. तो वॉरियर म्हणून नाही तर एक जबरदस्त स्ट्रॅटेजिस्ट आणि मार्गदर्शक म्हणून समोर येतो. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिलेला भगवद्गीतेचा संदेश आज हजारो वर्षानंतरही रिलेव्हंट वाटतो. म्हणजे कृष्णाची पर्सनॅलिटी अशी होती, बासरीही वाजवायची आणि गरज पडली तर स्ट्रॅटेजीही करायची. आणि यालाच तर म्हणतं वर्सटॅलिटी. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर तुम्ही ऐकताय आर जे भूषणला. मित्रांनो, आज आहे 4 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर 1825 रोजी जन्म झाला होता दादाभाई नवरोजी यांचा, आणि यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. विशेष म्हणजे ते ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये निवडून येणारे पहिले भारतीय आणि पहिले एशियन MPs पैकी एक होते. त्यांच्या ड्रेन थिअरीमुळे भारतातून ब्रिटनकडे जाणाऱ्या संपत्तीच्या प्रश्नावरही मोठी चर्चा झाली होती. म्हणजे आजचा दिवस फक्त जन्माष्टमीमुळे नाही तर इंडियन हिस्ट्रीमधल्या एका मोठ्या व्यक्तिमत्वामुळेही स्पेशल आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर मी आहे आर जे भूषण. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी एक जबरदस्त फॅक्ट सांगतो. आपल्या ब्रेन टिश्यू मध्ये पेन रिसेप्टर्स नसतात, म्हणजे ब्रेनला स्वतःला पेन जाणवत नाही. पण मग हेडेक कशामुळे होतो? तर आपल्या ब्रेनच्या आसपासच्या ब्लड वेसेल्स, मेम्ब्रेन्स आणि इतर टिश्यूज मध्ये पेन रिसेप्टर्स असतात, त्यामुळे हेडेक आपल्याला व्यवस्थित जाणवतो. म्हणजे ब्रेन म्हणतंय, माझी काही चूक नाही, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट खराब आहे. हे सायन्स ना कधी कधी आपल्यापेक्षा जास्त डिप्लोमॅटिक असतं. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपण व्हॉट्सअप कशासाठी वापरतो? चॅट, फोटोज, कॉल्स, स्टेटस ठेवायला. आणि मग मित्रांना विचारचं, भाई का टेटस कैसे लगा. पण आता त्यात अजून एक काम ऍड झालंय, ते म्हणजे बिल पेमेंट. व्हॉट्सअपने कालच भारतात बिल पेमेंट फीचर लॉन्च केलंय. आता इलेक्ट्रिसिटी, वॉटर, गॅस, फास्टॅग, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आणि लोन पेमेंट यांसारखी अनेक बिल्स व्हॉट्सअपमधूनच भरता येणार आहे. हे भारत कनेक्ट नेटवर्कवर चालतं आणि तब्बल 22,700 पेक्षा जास्त बिलर्स यात उपलब्ध आहे. हे फीचर हळूहळू अँड्रॉइड आणि आयफोन युजर पर्यंत रोल आउट होत आहे. म्हणजे आता व्हॉट्सअप फक्त काय म्हणतोस किंवा जेवलीस का हे विचारण्यासाठीच नाही, तर बिल भरलं का हे कामही स्वतःच करून देणार आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, मिर्झापूर युनिव्हर्स आता मोठ्या पडद्यावर आलाय. मिर्झापूर द मूव्ही आजपासून थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, रवी किशन, जितेंद्र कुमार, दिवेन देव यांच्यासारखे फॅमिलीअर फेस आता पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीन्सवर पाहायला मिळणार आहे. मिर्झापूर फॅन्ससाठी मात्र हा फ्रायडे नक्कीच स्पेशल आहे. ज्यांनी मूव्ही पाहिला असेल त्यांना तो कसा वाटला तुम्ही मला सांगू शकता. मला इंस्टाग्रामवरती डीएम करा, RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम आयडीवर. ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। शो सुरू होता विथ RJ भूषण। मित्रांनो, बघता बघता शोचा सुंदर प्रवास संपत आलाय, तर आजच्या शोचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती, किंवा इंस्टाग्रामवरती DM करा RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम ID वरती। प्लस मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायला विसरू नका। मी जातोय पण तुम्ही

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, पाऊल पहिलं दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.m